धरा धरा पटका हर गरी पतर सिला धरा धरा पटका नांदी नांदी गलू दे धरिलू थुरू हर गरी पतर सिला धरिलू थुरू पर से आजा टूरा काया गीते चा गुरु हर गरी पतर सिला गीते चा गुरु नांदी नांदी